0: नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंगा नामे नमस्तंगा ठामे
1: नमस्तंगा कर्मंग नमस्तंगा धर्मंग नमस्तंगा नामंग नमस्तंगा धामंग
0: नमस्तंगा जीते नमस्तंगा पीते नमस्तंगा बाहे नमस्तंगा ठाहे
1: नमस्तंगा नीले नमस्तंगा
0: नादे नमस्तंगा शेते नमस्तंगा गाते नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंगा धारे नमस्तंगा पारे
1: नमस्तंग सुएके नमस्तंगा निके नमस्तंगा पुते नमस्तंगा जुपे
0: नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्भरमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्पेशे
1: नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे नमस्तंग निर्धाते नमस्तंग निर्गाते
0: नमस्तंग निर्दूते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके
1: नमस्तंग निर्तापे नमस्तंगा थापे
0: नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे
1: नमस्तंग परभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे
0: नमस्तंग गमे नमस्त अस्त्रमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे
1: नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग मजवे नमस्त सजवे
0: देशंग देशे नमस्तंग पेशे नमस्तंग निर्धामे नमस्तंग निर्बामे
1: नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व
0: भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले
1: नमो सर्व पाले नमस्तंगा
0: पे वे नमस्तंगा जन्मे नमस्तंग सुमन में नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
1: नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंगा वरणे नमस्तंगा
0: मरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्व तंदे नमो सत बंदे
1: नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्भाके नमस्तंग रहिमे नमस्तंग करिमे
0: नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सोहागे
1: नमो सर्व सोखंग नमो सर्व पोखंग नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
0: नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाले नमो

0: आगादे आबादे आनंदी स्वरूपे नमो सर्वमाने समस्ती निदाने
1: नमस्तंग निन्दाते नमस्तंग परमाते नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
0: नमस्तंग काले नमस्तंग पाले नमो सर्व देशे नमो सर्पेसे
1: नमो राज राजे नमो साज साजे नमो शाह शाहे नमो महा महे
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो शोक शोके
1: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतंग नमो सर्व।